आए, नदर करे इतना सदगुरु मिले, परमत नानक पहुंच जलता रहे। आसा मगला पहला पंच बदे, दुध बिन तेन पंख बिन पंखी, जल बिन उदबुज कामना ही, क्या सुल्तान सलाम विहूणा, अंधी कोठी तेरा नाम नाही, की विसर दुख बहुता लागे, दुख लागे तू विसर नाही, हरहाओ अखी अंध जीव रस नाही, कन्नी पवन ना वाजे, चरणी चले पजूता आगे, विण सेवा फल लागे, अखर बिरख बाग पै चोखी, सिंचित भाव करेगी, सबना फल लागे नाम एको, बिन कर्मा कैसे लेगी, जेते जी तेते सब तेरे, विण सेवा फल किसे नाही, दुख सुख पाना तेरा होवे, विण नावे जियो रहे नाही, मत विच मरण जीवन होर कैसा, जा जीवा ता जूत नाही, कहे नानक जीवाले जिया, जय पावे है राख तुही, आसा महला पहला, काया ब्रह्मा मन है तोती, ज्ञान जिनेऊ ध्यान कुछ पाती, हर नामा जा जा चौनाओ, गुर प्रसादी ब्रह्म सुमाओ, पांडे ऐसा ब्रह्म विचार, नामे सोच नामो पढ़ो, नामे चज आचार रखाओ, बार जनेऊ जिचर जोत है नाल, तोती टिक्का नाम सुमाल, ऐथे उथे निभगी नाल, विण नावे होर कर्म ना पाल, पूजा प्रेम माया परजाल, एको वेखो अवर न पाल, इन्ने तत् गगन दा द्वार, हर मुख पाड़ पड़े बीचार, भोजन पाओ परम पाओ पागे, पारू रश बचोर न लागे, तिलक ललाट जाने प्रावेक, बूझे ब्रह्म अंतर बवेक, आचारी नहीं जीत्या जाए, पाड़ पड़े नहीं कीमत पाए, अष्टदशी चौपेद न पाया, नानक सदगुर ब्रह्म दिखाया, आसा महला पहला, सेवक दास भगत जन सोई, ठाकुर का दास गुरमुख होई, जिन सिर साजी तिन फुन गोई, तिस बिन दूजा अवर ना कोई, साच नाम गुर शब्द विचार, गुरमुख साचे साचे दरबार रखाओ, सच्चा अर्ज सच्ची अरदास, मैली खजम सुने साबास, सच्चे तख्त बुलावे सोए, देव डयाई करे सो होए, तेरा तान तू है दी बाण, गुर का शब्द सच निशान, मन ने हुक्म सो प्रगट जाए, सच निशाने ठाक न पाए, पंडर पढ़े वखाने वेद, अंतर अवस्थ न जाने पेद, गुरबिन सूझी बूझ न होए, साचा रवर या प्रसोए, क्या हो अखा अख वखाणी, तू आपे जाने सर्व वडाणी, नानक एको दर दी बाण, गुरमुख साजता गुजराण, आसा महला पहला, काची गागर दे दुहेली, उपजे बिन से दुख पाई, यो जग सागर दुत्र क्यों तरिये, बिन हर गुर पार न पाई, तुझ बिन अवर ना कोई मेरे प्यारे, तुझ बिन अवर ना कोई हरे, सर्बी रंगी रूपी तू है, तेस बगसे जिसे नदर करे रखाओ, सास बुरी करम वास न देवे, फिर स्यों मिलन ना दे बुरी, सखी सजनी केखों चरण सरेव, हर गुर कृपा ते नदर तरी, आ विचार मार मन देखया, तुम सामीत न अवर कोई, ज्यों तू रख तिभगी रहना, दो सुख देवे करे सोई, आसा मनसा दऊ बिनास्त, त्रिगुण आस निरास पई, तुरी अवस्था गुरमुख पाई है, संत सभा की ओट लगी, ज्ञान ध्यान सगले सब जप तप, जिस हर हृदय अलख पेव, नानक राम नाम मन रत, गुरमत पाए सहज सेवा, आसा महला पहला, पंच पदे मोह कुटुंब मोह सवकार, मोह तुम तजो सगल वेकार, मोह अर परम तजो तुम वीर, साच नाम हृदय रवे शरीर, रहाओ सच नाम जा नवन दपाई, रोवे पूतना कल पै माई, एत मुए डूबा संसार, गुरम कोई उतरे पार, एत मुए फिर जूनी पाहे, मोहे लागा जमपुर जाहे, गुर दिखिया ले जब तब कुमागे, ना मो टूटे न थाए पाए, नदर करे ता यो मो जाए, नानक हर्षों रह सुमाए, आसा महला पहला,
ਆਪ ਕਰੇ ਸੱਚ ਹਲਾਖੇ ਪਾਰ। ਹੋ ਪਾਪੀ ਤੂੰ ਬਖਸ਼ਣ ਹਾਰ, ਤੇਰਾ ਪਾਣਾ ਸਭ ਕਿਛ ਹੋਵੇ, ਮਨ ਹੜ ਕੀਤੇ ਅੰਤ ਵਗੋਵੇ ਰਖਾਓ, ਮਨ ਮੁਕੀ ਮਤ ਕੂੜ ਵਿਆਪੀ, ਬਿਨ ਖ ਸਿਮਰਨ ਪਾਪ ਸੰਤਾਪੀ, ਦੁਰਮ ਤਿਆਗ ਲਾ ਕਿਛ ਲੇਵੋ, ਜੋ ਉਪਜੈ ਸੋ ਅਲਖ ਪੇਵੋ, ਐਸਾ ਹਮਾਰਾ ਸਖਾ ਸਖਾਈ, ਗੁਰ ਘਰ ਮਿਲਿਆ ਭਗਤ ਦ੍ਰਿੜਾਈ, ਸਗਲੀ ਸੌਂਦੀ ਤੋਟਾ ਆਵੇ, ਨਾਨਕ ਰਾਮ ਨਾਮ ਮਨ ਪਾਵੇ, ਆਸਾ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਚੌਪ ਦੇ, ਵਿਦਿਆ ਵਿਚਾਰੀ ਤਾਂ ਪਰ ਪੁਕਾਰੀ, ਜਾਂ ਪੰਚ ਰਾਸੀ ਤਾਂ ਤੀਰਥ ਵਾਸੀ, ਘੁੰਗਰੂ ਵਾਜੇ ਜੇ ਮਨ ਲਾਗੇ, ਤਉ ਜਮ ਕਾਂ ਕਰੇ ਮੋਸ ਆਗੇ ਰਹਾਓ, ਆਸਨ ਰਾਸੀ ਤਉ ਸੁਨਿਆਸੀ, ਜਾਂ ਜੈ ਜੋਗੀ ਤਾਂ ਕਾਇਆ ਭੋਗੀ, ਦਇਆ ਦਿਗੰਬਰ ਦੇ ਵਿਚਾਰੀ, ਆਪ ਮਰੇ ਅਵਰਾ ਨ ਮਾਰੀ, ਇਕ ਤੂੰ ਹੋਰ ਵੇਸ ਬੋ ਤੇਰੇ, ਨਾਨਕ ਜਾਣੇ ਚੋਜ ਨ ਤੇਰੇ, ਆਸਾ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਇਕ ਨ ਪਰੀਆਂ ਗੁਣ ਕਰ ਤੋਵਾਂ, ਮੇਰਾ ਸੋ ਜਾਗ ਹੋ ਨਿਸ ਪਰ ਸੋਵਾਂ, ਇਉਂ ਕਿਉਂ ਕੰਤ ਪਿਆਰੀ ਹੋਵਾਂ, ਸੋ ਜਾਗ ਹੋ ਨਿਸ ਪਰ ਸੋਵਾਂ, ਰਹਾਓ ਆਸ ਪਿਆਸੀ ਸੇਜੇ ਆਵਾ, ਆਗੇ ਸਹਿ ਭਾਵਾ ਕੇ ਨਾ ਪਾਵਾ, ਕਿਆ ਜਾਨਾ ਕਿਆ ਹੋਏ ਗਾਰੀ ਮਾਈ, ਹਰ ਦਰਸ਼ਨ ਬਿਨ ਰਹਿਣ ਨਾ ਜਾਈ, ਰਹਾਓ ਪ੍ਰੇਮ ਨਾ ਚਾਖਿਆ ਮੇਰੀ ਤਿਸਨਾ ਬੁਝਾਨੀ, ਗੈ ਸੋ ਜੋਗਨ ਤਨ ਪਛਤਾਨੀ, ਅਸੇ ਜਾਗੋ ਆਸ ਪਿਆਸੀ, ਪਈ ਲੈ ਉਦਾਸੀ ਰਹੋ ਨਿਰਾਸੀ, ਰਹਾਓ ਹੋ ਮੈਂ ਖੋਏ ਕਰੀ ਸੀ ਗਾਰ, ਤੋ ਕਾਮਣ ਸੇਜੇ ਰਵੇ ਪਤਾਰ, ਤੋ ਨਾਨਕ ਕੰਤੇ ਮਨ ਪਾਵੇ, ਛੋੜ ਵਡਾਈ ਆਪਣੇ ਖਦਮ ਸੁਮਾਵੇ, ਰਹਾਓ ਆਸਾ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ, ਪੇਵ ਕੜੇ ਤਨ ਖਰੀ ਇਆਣੀ, ਤੇ ਸਾਇਕੀ ਮੈਂ ਸਾਰ ਨ ਜਾਣੀ, ਸੋ ਮੇਰਾ ਏਕ ਦੂਜਾ ਨਹੀਂ ਕੋਈ, ਨਦਰ ਕਰੇ ਮੇਲਾਵਾ ਹੋਈ, ਰਹਾਓ ਸੋ ਰੜੇ ਤਨ ਸਾਚ ਪਛਾਣਿਆ, ਸਹਿ ਸੁਪਾਏ ਆਪਣਾ ਫਿਰ ਜਾਣਿਆ,